ऐ खजा मानी भैया लो कहा आई दुखुसिनी आनिबा कहा आई सागां दुलाव हापसा आई मेरी मेरी बार सिबिरे आई कहा खाजामा फाइरे